ठुकु ज्याजोया इ कोचा ठुंगु जोनी ठुकु मे लिपाङ्गो मे ते छना छिपाखे बायाङ्गो उजौ फनी थौया ज्याजोया प्राविधिक कठौ ग्वालना दे युनिक साके लिसे ज्याजन हका मे जी कमला बायाङ्गो उजौ फनी थौया दि सकल सिया भिजी मटासे थौया त